0: 94.6 98.2 megahertz Orange Free.
1: कसं काय मंडळी
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10

0: Kaimini.
1: The best songs on the radio. This is my only favorite station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: Kasa kai mandali.
4: हॅलो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसारे यांनी संध्या आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावतवी रेडिओ ट्युनिंग करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम सुमंडी हो कार्यक्रमाचे आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत प्रियंका बर्वे आणि राहुल देशपांडे यांची मधुर आवाजात विठ्ठलाचं नामस्मरण करूया विठाई आणि याच्यानंतर आस्वाद घेऊया महेश काळे यांची सुमधुर आवाजात ऐकूया अप्रतिम गाणं आहे अभंग आहे लहानपण देगा देवा.

रसिक मंडळी उघडे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और इन फीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि विशेषतः कार्यक्रमाची पुढची भेट असणार आहे रडिका भिडी यांची समुद्र आवाजात रोमांच दुनियेत जाऊ या मंडळी हो मन धावत आहे आणि साजनाचं पुकार आलं तर जवेद अली आणि आनंद जोशी यांच्या समुद्र आवाजात ऐकूया साजनार.

एनडीएस म्हणू रोमान्सच्या दुनियेत राहून आणि सध्या तुमच्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही वाजवित आहोत आनंदी जोशी परत एकदा आणि हर्षवर्धन वावरे यांच्या समुद्र आवाजात. फितूर मन आणि प्रियतमाचं पुकार परत एकदा असणार आहे ध्रुवन मूर्ती आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. ऐकूया तू माझी प्रियतमा, आस्वाद घेऊया.

रसिक मनू कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. घरी आहात आणि आहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा. और एव्हरी 10 कार्यक्रम चालू आहे तेव्हा धमाल पद्धतीने वीकेंडचा आरंभ करीत आहोत अर्या आंबेडकर यांच्याच मुद्रावाजात. तर त्यात दिल सॉंग ऐकूया फुलवंती आणि याच्यानंतर आस्वाद घेऊया वैशाली मादे विश्वजीत आणि साथी कलाकारांचे समुद्रावाजात ऐकूया मदन मंजिरी.

आणि यस म्हणे हो वीकेंड सुरू होत आहे तेव्हा वीकेंड सुरू असल्याने तर वीकेंड असल्याने तर कुठे जायची इच्छा आहे तर तुम्ही जाऊ शकता परिवारासोबत मित्रांसोबत आणि जी जी लोक समुद्र किनारी असणार आहे यांच्यासाठी स्पेशल गाणं कोकण फील गाणं असणार आहे रोहित राऊत यांच्या समुद्र आवाजात कोकणाची माणसं साधी बोली आणि याच्यानंतर आस्वाद घेऊया इश्काच्या बावरा

रसिक म्हणू या धमाल कार्यक्रमाची सांगता काही क्षणात होणार आहे, तेव्हा दोन गाणी सादर करतो आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. नकरेवाली आणि सुंदर पद्धतीने या सुंदर कार्यक्रमाची सांगता होणार आहे सुंदरा रोहित राऊत आणि सोनाली सरवणे यांच्या समुद्र आवाजात. आणि याच गीतांनी कार्यक्रम संपणार आहे म्हणजे हो. आमची पुढची भेट होणार आहे उद्या परत एकदा, तेव्हा कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.